नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ शके 1948, अर्थातच 14 जुलै 2026. आजच्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण स्वप्नाली झाडे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं शांताराम नांदगावकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलत मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, तर स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना गीत पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं हिंदी भक्तिगीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा काही क्षणातच.
1: दूधसारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीनवरील बुरशीजन्य रोग याविषयी माहितीचा भाग पहिला आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत

हा कार्यक्रम 6:55 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू 7:25 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज सकाळी ठीक 10:00 दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती. संकलन निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 आपण ऐकू शकाल. आज सकाळी ठीक 11:00 मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू. 11:30 गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान 1:40 नाशिक जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी ठीक 5:00 आपण ऐकू शकाल गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिल एक गझल हा कार्यक्रम 6:10 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम 6:30 आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात आज गंध पावसाचा हा विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे वैशाली महामुनी यांचं. सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या कार्यक्रमात आज महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा रामराव काळे यांची आंबा फळबाग लागवड आणि उत्तम व्यवस्थापन याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. यासोबतच धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज आम्ही प्रसारित करू. यामध्ये वाचकस्वर आहे पल्लवी निपाणीकर यांचा. निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज शिवशक्ती आराधी मंडळ मस्सा खंडेश्वरी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी आम्ही प्रसारित करू. रात्री ठीक 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. रात्री 10:00 श्रोत्यांच्या मनपसंद गीतांचा कार्यक्रम मराठी पत्रगीत आम्ही प्रसारित करू.

0: या सर्व कार्यक्रमाबरोबरच हिंदी इंग्रजी मराठीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूयात सोयाबीनवरील बुरशीजन्य रोग याविषयी माहितीचा.

0: भाग पहिला, संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, अनुकूल वातावरणात सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे पीक वाढीच्या काळात नुकसान होऊन पुढे पिकाच्या उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी विविध रोगांची लक्षणे आणि उपाययोजनांची माहिती असणं आवश्यक आहे. कॉलर रॉट हा रोग आहे, चारकोल रॉट हा रोग आहे, दाणे जांभळे होणे हा रोग आहे, पॉड ब्लाइट हा रोग आहे, असे अनेक रोग आहेत. तर यांच्याविषयी आपण माहिती करून घेऊ. कॉलर रॉट हा रोग सेक्लोरोशियम रोल्फसी या बुरशीमुळे होतो. या रोगकारक बुरशीचा प्रसार मातीतून होतो आणि या कॉलर रॉट रोगामुळे उत्पादनात 30 ते 40% घट होऊ शकते. झाडाच्या जमिनीलगतच्या खोडावर पांढऱ्या रंगाचे कापसासारखे धागे दिसतात, त्यावर लालसर रंगाच्या रोगपेशी दिसतात. त्यानंतर खोडाचा हा प्रादुर्भावग्रस्त भाग सडतो आणि झाड सुकून झुरते, कोलमडते, खाली पडते. लहान रोपे लगेच मरतात, तर मोठी झाडे प्रथम पिवळी पडतात आणि त्यानंतर मरतात. शेतीची मशागतीची कामे, वारा, पाण्याद्वारे या रोगपेशी सर्वत्र पसरतात. या कॉलर रॉट रोगावर नियंत्रण मिळवायचं असेल तर या रोगाच्या साठी सहनशील वाणांची अगोदरच लागवड करावी, परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. शेतात स्वच्छता राखायला हवी. या रोगाचे प्रादुर्भावग्रस्त झाड उपटून ते नष्ट करावं. पिकांची फेरपालट स्वीकारावी. 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण रोपांच्या मुळाशी सोडायचं. त्याच्यामुळं बराचसा या रोगाला अटकाव करता येतो. दुसरा रोग चारकोल रॉट, म्हणजेच मुळकूज. मुळकूज हा रोग मॅक्रोफोमिया फॅसिओलिना या बुरशीमुळे होतो. या बुरशीचा प्रसार बियाण्याद्वारे आणि मातीतून होतो. या रोगामुळे उत्पादनात 77% घट होऊ शकते. जमिनीत पाण्याची, ओलाव्याची कमतरता आणि उष्ण वातावरणात या रोगाचा प्रसार वेगाने होतो. या रोगामुळे रोपावस्थेतील पिकांची मुळे कुजून रोपे वाळतात आणि मरतात. मुळकूज प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडाची किंवा मुळाची साल काढून जर आपण पाहिली तर आत असंख्य लहान गोलाकार काळ्या रंगाच्या रोगपेशी दिसतात. याच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईडचे 0.25% मिश्रण करून मुळाला सोडावे लागते आत्ता. परंतु जर सोयाबीन पेरण्यापूर्वीचं म्हणत असाल तर सहनशील वाणांची निवड, बियाण्याला थायरमची पीच प्रक्रिया, त्यानंतर पिकांची फेरफालट, हे सुद्धा बदल स्वीकारायला पाहिजेत. आता काही शेतकरी बांधवांना हा अनुभव असेल की सोयाबीनचे दाणे जांभळे झालेले असतील, बियाण्यांचा रंग गुलाबी ते गडद जांभळा होतो, अशा बियाण्यांची उगवण शक्ती कमी होते, अशा बियाण्यापासून उगवलेली रोपे लवकर मरण्याची शक्यता असते, हा रोग तुलनेने कमी प्रमाणात येतो. मंडळी, सोयाबीनमध्ये शेंगा वाळणे हा रोग आपण नेहमी पाहतो, त्याला इंग्रजीमध्ये पॉड ब्लाइट असं म्हणतात. हा रोग कलेक्टोट्रिकम डॅमिटियम या बुरशीमुळे होतो. या बुरशीचा प्रसार बियाण्याद्वारे होतो आणि प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या अवशेषावरही बुरशी जगते. या शेंगा वाळण्याच्या रोगामुळे उत्पादनात 16 ते 25% घट होते, परंतु प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असेल तर 100% नुकसान होऊ शकतं, म्हणजे सर्वच पीक हातचं जाऊ शकतं. जास्त तापमान, जास्त आर्द्रता या रोगाला पोषक असते. पीक फुलवऱ्यात असताना खोड, पाने आणि लागलेल्या शेंगावर विविध आकारांचे लालसर गडद तपकिरी रंगाचे ठपके, चट्टे दिसतात. त्यानंतर याच भागावर बुरशीच्या बीजांड कोशांचे काळ्या रंगाचे आवरण चढते. प्रादुर्भावग्रस्त शेंगा सुरुवातीला पिवळसर हिरव्या दिसतात आणि नंतर वाळतात. प्रादुर्भावग्रस्त शेंगामध्ये दाणे भरत नाहीत किंवा भरलेच तर ते अतिशय लहान किंवा सुरकुतलेले दिसतात. पाने पिवळी तपकिरी होणे, वाकडे होणे, गळणे ही सुद्धा या रोगाची लक्षणे आहेत. या प्रादुर्भावग्रस्त झाडांचं उत्पादन जर पुढच्या वर्षी बियाणं म्हणून वापरलं तर निघणारी रोपे लगेच मरून जाताना आपण पाहिली असतील. याच्या नियंत्रणासाठी एकतर पेरणीसाठी स्वच्छ बियाणं वापरायला पाहिजे, रोगाला सहनशील वाणांची निवड करायला पाहिजे, रोगग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करायला पाहिजेत. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम किंवा कॅप्टन 3 ते 4 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करायला पाहिजे. जर यावर्षी केली नसेल तर पुढच्या वर्षी 100% करा. 2.5 ग्रॅम कार्बेंडाझिम अधिक मॅनकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करायला पाहिजे.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आज सोयाबीनवरील बुरशीजन

निरोग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि नंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गचकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गचकर्ण आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गचकर्ण असतं काय. गचकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाइड व्हायच्या ऐवजी ऍग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ऍग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गजकर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी

0: माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावी. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते, तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, सकाळची 6:55 झाली आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला सतीची पुण्याई या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेलं, शांता शेळके यांचं गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 7:30 वाजता किसानवाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा रामराव काळे यांची आंबा फळबाग लागवड आणि यशस्वी व्यवस्थापन याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 वाजता किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
2: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
3: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातील वसंत प्रभू यांनी संगीत दिलेलं पी सावळाराम यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

वसंत प्रभू यांनी संगीत दिलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलत लता मंगेशकर यांच्या स्वरात. कन्यादान या चित्रपटातील गीतासोबतच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथंच संपला.

0: तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा। सकाळचे 7:07 होत आहेत, ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत। दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

0: आमच्या केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी
1: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली. खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
2: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, पाठीच्या त्रासावर आधुनिक कमी वेदनादायी उपचार पद्धती. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ डॉक्टर गौरव सुधाकर चांबले. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर आणि नंबर्स 2970212 आणि 2970231. हॅलो डॉक्टर.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. सासवड जेजुरी मार्गावर दिंडीच्या ट्रकनं दिलेल्या धडकेत 3 वारकरी महिलांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई, निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सुमारे 3 कोटी रुपयांचा साठा जप्त. आणि लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. अयोध्येत रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंच्या अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीसा बजावल्या आहेत.

0: सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छता यासाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान कामगारासंबंधी विविध कायद्यांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत झालेल्या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय कामगार कायद्यांशी सुसंगत राज्याची नियमावली करताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात बंद असलेल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचा प्रकार नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालातून निदर्शनास आला आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात एक वसतिगृह असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचंही कॅगनं म्हटलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत जेएनयू आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ते म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसदेवरच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक असलेल्या 2 आरोपींना भिवंडी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. वारकऱ्यांची सुरक्षा ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत वारीमध्ये संपूर्ण सुरक्षा आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना

0: संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं काल बीड जिल्ह्यात हटकरवाडी इथला गारमाथा घाट पार केला. परंपरेनुसार नाथ वंशजांना विना बैलाच्या गाडीत बसवून ग्रामस्थांनी स्वतःच्या बळावर गारमाथा डोंगर पार केला. यावेळी शेकडो तरुण भाविक सहभागी झाले होते. गारमाथा डोंगरावर पोहोचल्यानंतर नाथ वंशजांचा सन्मान करण्यात आला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल जेजुरी इथं दाखल झाली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नागरिकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काल वरवंड मुक्कामी होता. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छत्रपती संभाजीनगर इथं दोन आस्थापनांवर धाड टाकून निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त केला. बगाडिया अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि बगाडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड असं या आस्थापनांचं नाव असून या ठिकाणाहून पामतेल, सोयाबीन तेल, कपाशी तेल तसंच अज्ञात वनस्पती तेलाचा एकूण सुमारे 1,90,643 किलो साठा जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार या साठ्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. गोदामातली अस्वच्छता, तेलावर घाणीचा तवंग तसंच पॅकेजिंगची अस्वच्छ व्यवस्था या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. सदर तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या आधीसभा सभागृहात महाविद्यालयांच्या विविध प्रशासकीय तसंच शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत ते काल मार्गदर्शन करत होते. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचं आवाहन कुलगुरू चासकर यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नशामुक्ती छत्रपती संभाजीनगर अभियान तसंच बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर या पंधरवड्याचं काल उद्घाटन झालं. 31 जुलैपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. क्रिकेट. लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक विजय मिळवला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं यजमान इंग्लंड संघाला 186 धावांतच सर्वबाद करून कसोटी 270 धावांनी जिंकली. स्नेह राणा हिने सर्वाधिक 4 तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. भारताकडून दुसऱ्या डावात यास्टिका भाटिया हिनं सर्वाधिक 113 तर स्मृती मानधनानं 70 धावा केल्या. सामन्यात 7 बळी घेणाऱ्या क्रांती गौड हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. बीड इथं 16 जुलैपासून आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धांमध्ये 16 तारखेला 17 वर्षांखालील खेळाडूंचे तर 17 जुलैला 15 वर्षांखालील मुलांचे सामने होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. आणि छत्रपती संभाजीनगर इथं निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सुमारे 3 कोटी रुपयांचा साठा जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:20:28 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची

0: कार्टिलेज रीजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन एसयूव्ही ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
4: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
6: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSE, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
6: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन, बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदर्य रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
7: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 7:30 आपण ऐकू शकाल किसानवाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा रामराव काळे यांची आंबा फळबाग लागवड आणि यशस्वी व्यवस्थापन याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम. आज सायंकाळी 6:30 स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात गंध पावसाचा हा विशेष कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे वैशाली महामुनी यांचं. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 6:30 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सभेची ही व्यासपीठवाहिनी 7:25 झालेली आहे. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मी दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे, तरुण पिढी आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरी अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि ती संख्या न शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
0: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं. नाही
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणारे सॉल्व्ह करणारे तर असं अजिबात नाही आहे, एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दाने हा प्रश्न सुटणार नाही, आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील, ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
0: सगळे शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट, म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचं आहे की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील, मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल

0: मात्र केळी सोयाबीन कापूस जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
1: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
0: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
1: आहे
0: पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कप मध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि अडी अडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरंच आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने एआय तंत्रज्ञानामध्ये राष्ट्र

0: राष्ट्रीय पातळीवरती कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ऍग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोक आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ऍप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ऍडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे, त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ऍडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ऍप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. ऐकूयात भावधारा हा सुगम गीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं वंदना विटनकर यांचं सुगम गीत.

एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर।
1: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन। आज सायंकाळी 7:30 वाजता किसानवाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा रामराव काळे यांची आंबा फळबाग लागवड आणि यशस्वी व्यवस्थापन याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा ऐकायला विसरू नका किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम 7:30 वाजता।

भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं सुगम गीत.

0: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे
1: आज सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताची या कार्यक्रमात थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं, तेव्हा ऐकायला विसरू नका आज सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम।

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. श्रोते हो, आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही संक्षेपित करत आहोत.

0: लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. आणि या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी

चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरु केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता, सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम, विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क

0: 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फुकवाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूयात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. भावधारा या सुगम गीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात दिलराज कौर यांची काही सुगम गीतं.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण दिलराज कौर यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची काही सुगम गीतं ऐकत आहात. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
2: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे. दिव्य स्वातंत्र्य भारताचे.
0: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 6:30 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे गंध पावसाचा. संकलन आणि निवेदन आहे वैशाली महामुणी यांचं. तेव्हा ऐकायला विसरू नका. आज सायंकाळी 6:30 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम. निवेदन संपलं.

निर्मला देवी यांनी गायलेलं हे सुगम गीत ऐकलत. यासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं संपला.

श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं. आज सायंकाळी 7:30 किसानवाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा रामराव काळे यांची आंबा फळबाग लागवड आणि यशस्वी व्यवस्थापन याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम. श्रोते हो, आज सायंकाळी 6:30 स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गंध पावसाचा हा विशेष कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे वैशाली महामुनी यांचं. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आता प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10 आहेत. प्रसारित करत आहोत दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
2: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSE सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
2: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड संगाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
3: चांदला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल,
4: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
5: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
6: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
5: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
6: अटी लागू.
2: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
7: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात आज ऐकूयात थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं.

नमस्कार रसिक श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुषमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या देशभक्तीपर गीताने.

श्रोते हो, माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांचे विचार मात्र काळाच्या पुढे चालत राहतात. अशीच एक असामान्य व्यक्ती जी भारतीय स्वातंत्र्य समरातील आणि समाज सुधारकांच्या

पुष्पमालेतील अद्वितीय पुष्प आहेत, ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर। श्रोते हो, यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराडजवळील टेंभू या गावचा, तारीख 14 जुलै 1856। श्रोते हो, आगरकर हे केवळ समाज सुधारक नव्हते बरं का, तर ते विचारांचे क्रांतिकारक होते। त्यांनी लोकांना अंधश्रद्धा

केलं आणि समाजालाही नवी दिशा दिली. रसिक हो, त्यांना असं वाटत होतं की समाज बदलायचा असेल तर सर्वप्रथम विचार बदलले पाहिजेत. तेव्हा समाजात अनेक रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा या घट्ट रुजलेल्या होत्या. तेव्हा त्याविरुद्ध बोलणं म्हणजे लोकांचा विरोध ओढावून घेणं असंच होतं. पण आगरकरांनी त्याची पर्वा केलीच नाही. त्यावेळी त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, तसेच समाजात समानता आणि विवेकाची ज्योत पेटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्रोते हो, पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे मोठं कार्य केलं होतं. सुधारक या वृत्तपत्रातून त्यांनी समाजाला आरसा दाखवला आणि त्यांचे लेख हे केवळ शब्द नव्हते तर समाजाला जागे करणारी हाक होती. ते म्हणायचे, माणसाने कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तिचा विचार केला पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, सत्य हे शोधलंच पाहिजे. हाच त्यांचा विवेकवाद होता. श्रोते हो, आज आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती ऐकत आहोत. यानंतरची माहिती आपण ऐकूच यात, पण तत्पूर्वी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत.

गोष्टीची साक्ष देतो. समाजातील रूढी परंपरा आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी उघडपणे आवाज उठवला. त्यांच्या पुरोगामी विचारांचा राग मनात धरून काही लोकांनी त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीला विचारांमुळे इतका विरोध सहन करावा लागणं ही दुर्मिळच घटना होती. मात्र आगरकर हे डगमगले नाहीत बरं का, उलट त्यांनी आपल्या विचारावरील श्रद्धा अधिक दृढ केली. म्हणूनच गोपाळ गणेश आगरकर हे जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील एकमेव समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या धैर्यामुळेच ते आजही विवेकवाद आणि समाज सुधारणेचे प्रतीक मानले जातात. श्रोते हो, त्यांनी शेक्सपियरच्या जगप्रसिद्ध हॅमलेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने भाषांतर केले. तसेच डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, वाक्य मीमांसा ही त्यांची ग्रंथसंपदा. श्रोते हो, त्यांनी आपल्याला शिकवलं की शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणं नाही, तर योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची ताकद मिळवणं आहे. श्रोते हो, म्हणूनच आता मला असं म्हणावंसं वाटतं की व्यक्ती या निघून जातात, पण त्यांचे विचार हे अमर राहतात. गोपाळ गणेश आगरकर यांचं जीवन हे त्याचंच एक ज्वलंत उदाहरण आहे. केवळ 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी समाजाला विचारांची एक नवी दिशा दिली. त्यांनी आपल्या लेखणीतून, कृतीतून आणि विचारातून समाजाला एक नवी दृष्टी दिली. श्रोते हो, विचारांची श्रीमंती आणि सत्याची निष्ठा जपणाऱ्या गोपाळ गणेश आगरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी सुषमा आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेतीये. भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

देशभक्ती पर गीतानंतर आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, आज आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती ऐकत आहोत. यानंतर ऐकूयात. श्रोते हो, आगरकरांच्या आयुष्यातील एक प्रसंग त्यांच्या धैर्याची आणि विचारनिष्ठ

बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता। दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

दिव्य स्वातंत्र्य भारताची या कार्यक्रमात आज आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं सुषमा लोंढे यांचं. याबरोबरच आजचा दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम इथंच संपला.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लक्ष्मीची पावले या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं, सुधीर मोघे यांचं गीत.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर लाखाची गोष्ट या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं, गदी माडगुळकर यांचं गीत.

0: हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलूनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर डेबू या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं, अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं, अनंत केळकर यांचं गीत.

गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात डेबू या चित्रपटातील बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर रानपाखर या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कास धरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ऍप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात पंढरीची वारी या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं संत जनाबाई यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं.

पंढरीची वारी या चित्रपटातील गीतासोबतच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळं मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: मिश्र संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं सुगम गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: पंचातला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल,
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर।
2: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बाल कलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बाल जगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून।
3: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
4: मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वधू परीक्षा या नाटकातील बापूराव पेंढारकर यांचं नाट्यपद, संगीत श्रीपाद कृष्णा कोलटकर यांचं।

0: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।
1: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला, युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी। युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर।
2: मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेली अहमद अनीस यांची गझल। संगीत आहे अमीर गुलाम अली खान यांचं।

0: हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: भाव मनी जे दाटू न येती शब्द होऊनी साकारती. संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकारती. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी.

एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11:30 झाली आहेत. ऐकूयात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला अभिमान या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात आपाए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं, आनंद बक्षी यांचं गीत.

गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात आनंद या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीत आहे सलील चौधरी यांचं. छोटी बातें.

गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात अनुराग या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात एस डी बर्मन यांनी संगीत दिलेलं आनंद बक्षी यांचं गीत.

0: क्या?
1: ये धरती ये नदिया।
2: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर बालिका वधू या चित्रपटातील अमित कुमार आणि सहकाऱ्यांनी

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: हो य,
0: काही काय बोलतेस तू.
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे. आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्टकार्ड होती, पोस्टकार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा. आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असेल. नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, का रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखता, माझ्या लहानपणीची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले,

0: ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं, कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता आणि मग सोसायटीच्या ग्रुप वरती मेसेज वगैरे, आणि मग ते सल्ले नको इतके, आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरंय, राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरला तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं.
0: बरं,
1: त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले, पण काहीतरी दुसरं काम आलं त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
0: आठवली, आठवली ही गोष्ट. ब्राईक, परवाच जागतिक लोकसंख्या दिन झालं ना. लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
1: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
0: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बरं का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
1: वा, खरंच. अरे बेल वाजली, आता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
0: अग तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा आहे.
1: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये.
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
0: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
1: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
0: काय काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
1: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं. आणि थेट मारामारीवर आलं. आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
0: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं, गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती, पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
1: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
0: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला, समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
1: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
0: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
1: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
0: काय ग?
1: ते म्हणतात, राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
0: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे, तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
1: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
0: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र उरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना.
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
0: मग विशेष तसा आहे ना, पण एक कबुली देतो. काय आहे की मला

0: सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
1: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबदगदीचे अवतार असतातच आसपास.
0: हो हो खरंय, पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
1: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
0: हो आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची, पण संध्याकाळी चल चहा घे जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळे एका क्षणात.
1: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोलत आली.
0: हा बोलत आली.
1: बापरे, 2 दिवस

0: बोलत आली. हा बोलत आली
1: बापरे.
0: दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला
1: बापरे.
0: आणि त्याच समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना, तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली आहे.
1: क्या बात आहे, खरंच काय सुंदर विचार आहे ग. भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली आहे. क्या बात आहे,
0: अगदी बरोबर. ते गाणं नाही का ही

0: वा किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
1: का ग?
0: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: खरंच माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मी डिलीट करून टाकते.
1: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
0: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: हे पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला काका सोप आहे, इंद्रधनुष्य.
0: अरे वा काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
0: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
2: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
2: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
0: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल, एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणुसकी टिकवणं आपल्या हातात आहे.
2: काल लोकलमध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला आजी इथे बसा.
0: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
2: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
0: वा वा मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
2: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात आहे. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
2: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
2: बर,
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
0: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
2: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
0: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
2: अगदी.

0: प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत चार माणसं पण चार वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
2: खरंच, आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
0: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
1: अगदी, राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो, किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
2: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
1: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
2: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
1: त्याचं कारण माहितीये का तुला?
2: काय?
1: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
0: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
1: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
2: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
1: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं, आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
0: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
1: अगं एकदा काय, 10 वेळा करीन.
2: आणि घरात रोज 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
1: अरे बापरे, ठीक आहे ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल, आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
0: वा वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
1: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार, आण लवकर.
2: खरंच, आपण जग बदलू शकत नाही पण आपला स्वभाव बदलू शकतो, आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
1: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
0: चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल बरं.
1: बरं बरं, ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेयो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलं आहे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथीविषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की, भाग पहिला आणि भाग दुसरा असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली, एक तरुण डॉक्टर आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर, आणि पॅथी म्हणजे पॅथॉस, म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्प्टम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्प्टमच्या सिमिलर सिम्प्टम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंट.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि ह्याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषध आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते. आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणाला तसं लक्षण मुख्यतः?
1: आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जी घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात, आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झाला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर ह्याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिम्प्टम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं,
0: वेगवेगळे कॉम्बिनेशन किंवा
1: दोन्ही. पण ह्यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँझायटी बरीच असते. आता ती अँझायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँझायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट. सो कॉज इज अँझायटी बेसिकली.

0: जे माइंडमध्ये काम करतं आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिमटम प्रॉमिनंट आहे, सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे, तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँझायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या, ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिमटम, आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतं. म्हणजे जेव्हा अँझायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव्ह होणार आहेत तेही कमी होतात.
1: अच्छा, पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
0: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो कारण दोन पेशंट आले, तीन पेशंटला आयबीएसचे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं कारण प्रत्येकाचं जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि त्यांचे सिमटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिमटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही आयबीएस लेबल केलं किंवा डायग्नोस केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिमटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतला, अगदी संधिवाताचे पाच पेशंट घेतले आणि यांचे सिमटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिमटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्ती जॉईंट पेन असतं, म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहे, डायग्नोसिस सगळ्यांचं सेम आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिमटम स्वतःचे प्रोड्यूस करते. व्हेरी व्हेरी स्पेसिफिक, आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिमटम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्व्हॉल्वमेंट होते मग लेफ्ट,
1: बर,
0: काही ना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्व्हॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो, फक्त रात्री 3 ते 5 अग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठत जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड, म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे वेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतं. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याची कुठलेही सिमटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन्स म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमेटॉइडचं उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं. आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणीही पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राइब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिमटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिमटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रासतोय, हे सिमटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगले वाटतोय मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिमटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात.
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट, माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर, आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही.
0: कसं आहे सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंटला त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
0: कसं आहे ते आमच्याकडे जे सिमटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीची औषधं आहेत जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
1: बरोबर,
0: त्यामुळे कसं अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
1: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत

0: क्रोनिक ज्याला आपण म्हणू की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
1: सर्दी खोकल्याची पहिली तर हिस्ट्री शॉर्ट असते, दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
0: त्याच्यामध्ये
1: आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललात तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर, कि मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखतात. म्हणजे जनरल सिमटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात, काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिमटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही पेले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिमटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिमटम्स आहेत, आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काहींना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
0: प्रतिकारक शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं.
1: कारण हे जे सिमटम आहेत हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिमटम येत आहेत ते आहेत.
0: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी ताप असतं किंवा सर्दी खोकलाचे तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
1: कारण बघा आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसानंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
0: बरोबर. तुम्ही मगाजपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी अॅलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
1: बघा निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी अॅलोपॅथी आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्माकोलॉजी पण म्हणतो, ते अॅलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं अॅनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची, आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
0: तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल,
1: पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठ्या मोठ्या फाईल घेऊन येतात
0: त्यामुळे ऑलरेडी करून आलेले.
1: 80% वेळेला असंच होतं.
0: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का, म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
1: अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिमटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
0: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं, म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
1: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 अक्षर असतात त्या, आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात उसाच्या रसापासून, आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची ती बकरीचं दूध म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल डिस्पेन्सिंगसाठी, जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं,
0: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी
1: अगदी वेगळी हो. त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात, पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते, पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
0: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
1: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी आम्ही कधीच रेकमेंड करत नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला 1-1.25 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठून घेऊ शकता,
0: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
1: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिम्पटम येत असतील तर, एक्स्ट्रा रेपुटेशनमुळे.
0: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का?

0: आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
1: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून पोटेंटाईज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात. सपोज 3 गोळ्या 3 वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचंय, अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसांना 3 घ्या.
0: अच्छा,
1: अशा केसेसमध्ये लागतं.
0: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
1: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे. ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
0: अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल, आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
0: अच्छा.
1: किंवा दुसरा कुठलाही, की तुम्हाला
0: त्वचेवरती
1: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला, खोकला, तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कसं पायऱ्या खाली उतरतो, तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीयेत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाली, ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट, हरकत नाही. कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाहीये जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचं पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस, अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात. म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग मी त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायची तर करू शकता. फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
0: बरं झालेलं आहे.
1: होय, ही पावती आहे खरं तर.
0: अच्छा,
1: आता खरंच बरं होत
0: आहे त्याची.
1: होय
0: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
1: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी, आपण ज्याला पित्त उठत म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंट्स आणि लवकर येतो त्याच्यामध्ये स्लो. हा, संधिवात म्हणा, अजून बरेच, एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते, किंवा स्पॉन्डिलायटिस वेगळे, HLA-B27 वगैरे, हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात. पण याचे सिम्पटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे, ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह, कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिम्पटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अग्रिवेशन पुढे होत नाहीत. त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिम्पटम्स येतात ना, की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँग्झायटी इश्यूज सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रानाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँग्झायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
0: डिप्रेशन
1: आणि कॉन्फिडन्स लॉस, हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँग्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज, ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
0: अच्छा, पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
1: हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20 ते 30 मध्ये वाढलेले आहेत, त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय, व्यसन, आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता. कारण आधी आम्ही

0: डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20-30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण मग या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते 5 सिगरेट दिवसाच्या होते. आता ही यंग बाई आहे, हा किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही आणि ह्याच्यामुळे मला माझ्या आता ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आले जेव्हा यांचा जॉब सुद्धा जायची वेळ आली. म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिम्पटम येत? मग ते सांगतात की बाबा उलटी सारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळा ते सिम्पटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4थ्यानंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या पण 5वी घेऊ नका. असं करत करत आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एंडॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसन आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वी मध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार त्यामुळे. आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच, जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आहे, सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी ही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य जरा
0: अगदी धोक्यात.
1: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या अॅलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईल बद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचा मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड आजार. म्हणजे अगदी आपण पीसीओडी म्हटलं तरी ह्याचा बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती असायला पाहिजे त्याच्यापेक्षा आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, पीसीओडी त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम
1: शैलीतले बदल, हे फार महत्वाचे
0: अत्यंत. आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिसमध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि

0: काय
1: जसं
0: म्हणत आहात?
1: गतिनतेचं
0: हो
1: प्रमाण
0: येस,
1: ही अधिक
0: खूपच
1: दिसतंय.
0: वाढलंय.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात, तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकारशक्तीवर काम करून प्रतिकारशक्ती चांगली करतं आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो असं. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो, तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातल्या मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सेलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की अब ह्या इन्सिडेंट पण सुरू झाला, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्या नंतर आपला स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे एक संवाद असतो त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन जातात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार, कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं, तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर, असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये त्याचा वास बराच काळ राहतो तोही आम्हाला चालत नाही, म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही असं चालतं, किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा,
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पिलीत त्याचा इफेक्ट कमी होणार
1: अच्छा
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठलंही दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं, म्हणून या काही गोष्टी
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषतः केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते, त्यांना केमोथेरपीचे सपोज एक सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे किमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण व्हॉमिटिंग खूप होते, झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिम्पटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिम्पटम सेटल करतो. त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं?
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा आपण जर कर्करोगाचंच उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेल्या, त्यांचं वय 80 वर होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. तर पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं, सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ऍलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती तर त्या म्हणाल्या तुम्ही काय करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो.

0: तर त्याच्यानंतर जे सिमटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हती. अशा वेळेला देव असेल बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिन्या होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारले होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे म्हणून आपण,
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
0: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यावर आहे की माझ्याकडे एक महिला येत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण, आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटली तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता, दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहितीये फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाही आहे ना, त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्श्युअर्ड की आता हे सिमटम येत नाही आहे, त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाही आहे. ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आलेत, आणि तो जे सिमटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली, ते सिमटमही आता येत नाही आहेत, किंवा पेन यायचा किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला समजते ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिमटम कमी करून दिलेत आपण. तर जर काही सुरू होत असेल, कसं पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं, पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठले डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
1: अच्छा,
0: पण आता हे पिढ्याना पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले,
1: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
0: नाहीच देत आहेत. खरं
1: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
0: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
1: अर्धशिशी
0: हो, आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटे फुटतात तुम्ही जेव्हा ट्रिगरबद्दल बोलता तेव्हा. म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे डेडलाईन्स आहेत त्याच्यानंतर अर्धशिशी, काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो, असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो, आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना, ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
1: अच्छा, तुमच्या या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
0: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम. मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो, इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
1: अच्छा,
0: लहान मुलांसाठी
1: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
0: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी गेले 2009 पासून सुरू केलं, 10 वर्ष मला लागली, कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून, किंवा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं.

0: पुस्तक आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्पटम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला.
1: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः तुमचं हे पुस्तक आहे
0: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टर जी 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात, पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो, तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: वा, तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे, तुमचे वडील बालरोग तज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला, ते म्हणाले होमिओपॅथी ही अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे कारण इम्युनिटीवर काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं, पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर ऑफ होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ते सुद्धा ऍलोपॅथिक डॉक्टर्स आहेत.
1: बर,
0: हे ऍलोपॅथिक डॉक्टर आहे, नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरोबर. डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास, त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं, हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा एक वाजतोय. ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.

भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जातंय. मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. नीट यूजी फेरपरीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केले आहेत. उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील. त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती M.M. सुंदरेश आणि न्यायमूर्ती P.B. वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3,00,000 कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 जास्त कर्मचारी कार्यरत आहेत असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल. मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराणविरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15,00,000 तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5,00,000 बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16

0: 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्तसेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ. जिल्ह्याच्या 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटींच्या पतपुरवठा आराखड्याला मंजुरी. जिल्ह्यातल्या ग्रीनफील्ड टीपी प्रकल्प शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द. आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: जून महिन्याच्या अखेरपर्यंत हुलकावणी देणाऱ्या पावसानं जुलै महिन्याच्या प्रारंभी चांगली जोरदार हजेरी लावली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 7 जुलै दरम्यान ढगफुटी होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं दिला होता. त्यामुळे नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली होती. नाशिकमध्ये ढगफुटी झाली नसली तरी 7 आणि 8 जुलैला नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यात जवळपास अतिवृष्टीच झाली. त्यामुळे रस्ते कालवे भरून वाहिले. कसारा आणि त्र्यंबकेश्वर येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर चांदवड येथे घाटात दरड कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच सर्व शासकीय अधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकून होते. धोकादायक ठिकाणून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं. तसेच नंदूर मध्यमेश्वर येथे बेटावर अडकलेल्या 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नाशिकमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. इगतपूर येथील दारणा धरण 7% इतके होते, त्यात आता 31% इतका साठा वाढल्याची नोंद झाली आहे. अवघ्या 2 दिवसात हा साठा वाढला आहे. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा 30% 71% इतका झाला आहे. अर्थात गंगापूर धरणात 75% साठा झाल्याशिवाय नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्यात येणार नाही असं नाशिक महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे. नाशिक जिल्ह्यात जून ते जुलै दरम्यान 2 वेळा दमदार पाऊस झाला, त्यामुळे खरीपाची अपेक्षित पेरणी झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र 6,40,550 हेक्टर इतकं आहे. त्यापैकी जेमतेम 34% क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% इतक्या पेरण्या झाल्या आहेत. आदिवासी भागात सलग पाऊस नसल्यानं भात लागवड खोळंबली आहे. आतापर्यंत केवळ 3.76% इतक्या क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तनाथ महाराज पालखीचे पंढरपूर साठी नुकतेच प्रस्थान झाले. संत निवृत्तनाथ महाराजांच्या मुखवट्याची महापूजा आणि मिरवणूक काढण्यात आली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, आमदार गोकुळ गीते आणि त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यावेळी उपस्थित होत्या. त्र्यंबकेश्वर येथून आधी नाशिक, त्यानंतर सिन्नर आणि पुढे अहिल्यानगर येथे पालखीचं प्रस्थान झालं. या पालखीत 25,000 वारकरी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची चरण सेवा उपक्रम या निमित्ताने पार पडला. नाशिक जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 60,000

0: 575 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा जिल्हा बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या त्रैमासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. नाशिकच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील मखमालाबाद येथे ग्रीनफील्ड टीपी स्कीम राबवण्यासाठी 753 एकर जागा अधिग्रहित करण्यात येणार होती, मात्र शेतकऱ्यांचा त्यास विरोध होता. अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेने या संदर्भात तसे पत्रही जारी केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने 2018 हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती, मात्र 50% अधिक शेतकऱ्यांचा योजनेला विरोध होता, त्यामुळे हा विषय न्यायालयातही गेला होता. अखेरीस नाशिक महापालिकेने ही योजना रद्द केली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीनं विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना तर वी वा शिरवाडकर लेखन पुरस्कार अभिमान भडकमकर यांना प्रदान करण्यात आला. नाशिकचे रंगकर्मी सुनील देशपांडे यांना बाबूराव सामंत हा पुरस्कार बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सध्या जोरदार मोहीम सुरू केली आहे. नाशिक विभागात 20 हॉटेल्स आणि अन्य अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले, तसेच परवाना नसतानाही चालवल्या जाणाऱ्या 4 आस्थापना तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक.
1: श्रोते हो, याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ऐश.

0: इन इकोनॉमिक वे सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं। अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाई ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता है। सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म, फ्लाई ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है।
1: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली। ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले। भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमीराव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे। हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला। पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला। रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे। होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता। या हल्ल्यात एमटी अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला। तसंच एमटी मोम्बासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली। राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली। त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील। तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील। राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल। शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली। पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे। मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे। दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही

0: दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. दोन आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्व्हियसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्ष ही मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग भेटते HPCUC मध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: बिल्कुल सही कहा.
3: और जब हम बहुत ही फुर्सत में होते हैं तब परिवार के साथ समय बिताने की बजाय हम ऑनलाइन सर्चिंग में ज्यादा मशरूफ रहते हैं.
2: और मंदाकिनी जी, यहाँ तक कि कई बार तो ऐसा भी देखा जाता है ना कि हम अपने किसी काम में लगे हुए हैं और दूसरी तरफ हमारे जो नजरें हैं या हमारे कान हैं वो मोबाइल पर ही बीच बीच में लगे हुए रहते हैं. और बहुत सारी महिलाएं भी ऐसी हैं जब काम तो वो रसोई में कर रही हैं लेकिन उस वक्त भी उनका मोबाइल उनके पास में होता है और वहां भी नजरें उनकी मोबाइल पर होती हैं. और सुबह जब सबसे पहले हमारी आंख खुलती है तो सबसे पहले हम क्या करते हैं?
3: अपना मोबाइल चेक करते हैं. हाँ. किसी का मैसेज आया कि नहीं. मोबाइल इतना चुप क्यों है ना? ऐसा लगता है
2: ऐसे हो गए कि इसके बिना हम बिल्कुल अधूरे हो गए. हाँ, ऐसा लगने लगता.
3: बिल्कुल सही कहा आपने. और कई बार पता है क्या होता है चंचल, जब हम अपना फोन घर भूल आते ना मोबाइल ऑफिस आते वक्त या कहीं जाते तो लगता अरे सारी दुनिया तो हम भूल ही आए.
2: बिल्कुल
3: हमारा मूड ऑफ हो जाता है. ओहो मैं मोबाइल घर भूल आई है ना. तो ये ऐसी स्थिति हो गई है हमारी. और डिजिटल होते जा रहे इन रिश्तों में जो आई कॉन्टेक्ट जैसे किसी से नजर मिलाकर बात करना जैसी स्थितियां जो है कम होती चली जा रही हैं. यानी एक ही कमरे में हम बहुत सारे लोग बैठे होते हैं घर के लेकिन हमारी सबकी नजरें अपने मोबाइल पर होती है. हम किसी तीसरे को मैसेज कर रहे होते हैं. मोबाइल ने हम सबको ऐसा जकड़ लिया है.

FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मेरा साया या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं राजा मेहदी अली यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: मस्त बहारों का मैं आशिक, मैं जो चाहे यार करूं, चाहे फूलों के साइस खेलो, चाहे कली से प्यार करूं, सारा जहां है मेरे लिए, मेरे लिए।
1: आत्ताच अपन फर्जिया चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातील राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे रवी यांचं. चित्रपट खानदान.

आत्ताच आपण तुम्हारे लिए या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं नक्ष लैलपुरी यांचं गीत ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया किस्मत या चित्रपटासाठी ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं SH बिहारी यांचं गीत. गायला आहे आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया गाईड या चित्रपटासाठी एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर यांनी.

या गीताबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपण ऐकू शकाल स्वयंसिद्धा या कार्यक्रमात गंध पावसाचा हा

विशेष कार्यक्रम संकलन आणि निवेदन वैशाली महामुनी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 स्वयंसिद्ध हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ಅಪುಲೆ ಮಗಗಾಣೆ ಸ್ವತ್ವಾತೆ ಪ್ರಾಣಾತುನ ಝಗಮಗತೆ ಸಾರೆ ಗಮ ಪದ ಪಗಮ.

0: मंडळी, काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंढे आलीये. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात त्या सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेज मधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठे तरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिलीये. खरं तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधते कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र.

0: प्रिय उगवतो नवा दिवस घेऊन तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात, प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थकारणाचे आणि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. त्या बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची, अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच. निर्घृण निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा, भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
1: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे ना देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
0: हो,
1: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडतायत हे असं कधी जाणवलं?
0: जेव्हा कोविड होतं आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येत आहे. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
1: ओ अच्छा,
0: तर अशी ही कवितेची सुरुवात झाली.
1: वा वा वा मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
0: एक अशी कविता आहे की मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते. म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादेकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा, एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी, नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवून अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
1: वा वा.
0: चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्या सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा. रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
1: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं खरंच. म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकटं माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशीही आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून शिकून शिकून आता आता ते कविता लिहायला लागलंय.
0: वा वा वा, मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. आपल्या जीवनाचा खेळ खेळते अडचणींवर करण्यामात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. निरखते ती स्वतःला दर्पणात. शेवटी हे एकच तर शस्त्र असतं परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांडग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवू पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची

0: भूकती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. टाइम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो. पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. आणि उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण.
1: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला. इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देह विक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलीस. इतकं सुंदर मांडलंय सगळं. खरंच फार फार सुंदर.
0: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमरशेख हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
1: वा वा तन्वी, कवी म्हटलं की प्रेम कविता ही आलीच. आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेम कविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेम कवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
0: हो नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीकं येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो, तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी एक कविता केली आहे जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेलं आहे.
1: बर,
0: ती कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धून तुझ्या मुरलीची.
1: वाह.
0: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळूनी गेली, बावरूनी गेली, तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण ही केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. तृप्त होऊन तव स्पर्शाने घेत होती उंच सुखद हिंदोळे.
1: वाह वाह.
0: झुलवत राहिलास तूही तिला देऊन आश्वासनांचे झोके. ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात. पण तुला काय त्याचं? तशी ती तुझी कोण होती? ती तर निळी हळद ल्यालेली केवळ नाम मात्र प्रेयसी. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. राधेश्याम म्हणून मिरवतोस मनाविरुद्ध तिच्या. गोंधळून गेली, भांबावून गेली, तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी?
1: वा सुंदर. म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे. आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं.
0: धन्यवाद
1: तन्वी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच मनापासून आभार.

मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

साडेसहा वाजता 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. घर शिवार हा कार्यक्रम 7:30 कार्यक्रमात नवीन फळबाग लागवड याविषयी श्री भुजंगराव लोकरे उपकृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 8:15 लोकरंग या कार्यक्रमात विठ्ठल महिला भजनी मंडळ काजळा तालुका धाराशिव यांनी गायलेले अभंग. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम 10:00. श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत महफिले गझल हा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली डॉक्टर बशीर बद्र यांची गझल.

आत्ताच आपण पंकज उधास यांच्या स्वरातील नुसरत बद्र यांची गझल ऐकलीत. संगीत होतं निखिल विनय यांचं. श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मयुरेश पाय यांनी संगीतबद्ध केलेली जावेद अख्तर यांची गझल, स्वर लता मंगेशकर यांचा.

0: याबरोबरच महफिले गझल हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रमात आपण ऐकू शकाल महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा रामराव काळे यांची आंबा फळबाग लागवड आणि यशस्वी व्यवस्थापन याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 होत आहेत.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला

0: डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका, पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा. दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
5: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

मैत्रिणीनो, पाऊस हा 3 अक्षरी शब्द, पण या पावसाचा गंध रूपरंग अगदी वेगवेगळा असतो। या पावसाची अनेक रूप आपल्याला बघायला मिळतात। तो कधी वेळेवर येतो तर कधी वाट बघायला लावतो, तो कधी आनंद देतो तर कधी मनात धडकी भरवतो। असे या पावसाचे वेगवेगळे अनुभव आपल्याला बघायला मिळत असतात। मैत्रिणींनो, या पावसाविषयी बोलण्या अगोदर कार्यक्रमात ऐकूयात हे वातावरण निर्मिती करणारं सदाबहार असं गीत।

मैत्रिणीनो, या पावसाचा एक स्वतःचा सूर आहे, त्याचं स्वतःच एक गाणं आहे, स्वतःचा तालही आहे. असं कसं म्हणता येईल बरं? बघा ना, जेव्हा आपण रस्त्यावर असतो तेव्हा सुसाट वाऱ्यासह येणारा पाऊस त्याचा सूर वेगळाच असतो. जेव्हा आपण घरात बसतो आणि खिडकीतून पाऊस बघतो तेव्हा त्याचं रूप, तेव्हाचा त्याचा सूर वेगळाच असतो. आणि मैत्रिणींनो, अजूनही खोलवर विचार केला तर या पावसाचं नातं अंतर्मनातल्या भावनांसोबत अतूट असं जोडलेलं असतं. अनेक कवी लेखकांनी आपल्या साहित्यातून या पावसाचं अनेक वेळा सुंदर आणि लोभस असं वर्णन केलेलं दिसतं. प्रेम व्यक्त करायचं असो किंवा विरहाच्या वेदना मांडायच्या असोत किंवा जीवनातला संघर्ष दाखवायचा असो, पाऊस प्रत्येक वेळी या भावनांची साथ देतो. खिडकीत बसून बरसणारा पाऊस पाहताना मन नकळत आपल्या भूतकाळातला प्रेमाचा एक सुखद अनुभव असो किंवा विरहाच्या वेदना असोत, जुन्या आठवणी जागवणारा निसर्गाचा सुंदर उत्सव म्हणजे हा पाऊस. पावसाच्या पाण्यात जशी धरती ओलीचिंब होते ना, अगदी तसंच आपलं मनही ओलचिंब होतं.

मैत्रिणीनो, पाऊस आला की मन ओलचिंब होतं, नाहून निघतं त्या सरींमध्ये, मनाला शांतता मिळते. या पावसाची वाट आपलं मन जेवढं आतुरतेनं पाहतं ना, तेवढीच आतुरतेनं ही सगळी सृष्टी त्याची वाट बघत असते. पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध, झाडांच्या पानावर चमकणारे पाण्याचे पारदर्शक मोती, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान आणि लहान मुलांचा निरागस आनंद. पावसाळा हा केवळ ऋतू नाही, तर तो जीवनाचा आधार आहे, संपूर्ण जीवसृष्टीचा कणा आहे. मैत्रिणीनो, म्हणून तर असं म्हणतात की पाण्याला स्वतःचा रंग नसतो, पण तो जेव्हा बरसतो ना, त्यानंतर मात्र पृथ्वी हिरवीगार होते. विविध रंगांची रांगोळी घालावी अगदी तशीच रंगसंगती साधून सुबक कलाकृती या पावसाच्या बरसण्याने रेखाटली जाते. झाडे, वेली, फुले, पक्षी, प्राणी या सगळ्यांमध्ये जणू नवचैतन्य येतं. मैत्रिणीनो, या पावसाचं आगमन म्हणजे केवळ ऋतू बदलणं एवढंच नसतं, तर त्यात एक नवं समाधान असतं, नवी आशा असते, नव्या सुरुवातीचा संदेश असतो. पाण्याचा प्रत्येक थेंब जणू जीवनाचा दूत आहे. या पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणंच अशक्य. 2-4 मोठमोठे पाऊस झाले की नद्या, तलाव, विहिरी, धरणे अगदी भरून जातात आणि शेतकऱ्याला पिकांना पुरेल एवढ्या पाण्याची हमी मिळते. या कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यासाठी तर पाऊस म्हणजे देवाचं वरदानच. त्याच्या डोळ्यात पावसाच्या प्रत्येक सरी बरोबर नवस्वप्न उभं राहत असतं आणि या पावसानं जर त्याला वेळोवेळी साथ दिली तर या शेतात सोनं पिकवण्याचं बळ त्याच्या मनगटात येतं. शेतात नवनवीन प्रयोग करून बागायती शेती करणं, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं, अनेक प्रकारच्या माहिती स्रोतांचा वापर करून शेतीत नवनवीन पिकं घेणं, अशा आधुनिक शेतीचे प्रयोग करून शेतकरी राजा सधन होऊ शकतो. पण या वरुण राजाची साथ मात्र हवीच असते.

पावसाची जणू एक अबोल भाषा असते आणि ती कळत असते आपल्या मनाला. आपल्या भूतकाळातला प्रेमाचा एक सुखद अनुभव असो किंवा विरहाच्या वेदना असोत, तर कधी या पावसामध्ये आपल्याला आशेचा नवा मार्गही सापडतो. अशी या पावसाची एक अबोल भाषा असते आणि ती प्रत्येकाला आपापल्या अनुभवानुसार मनातल्या भावनानुसार समजत असते, हे मात्र खरं. पावसाच्या प्रत्येक सरी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव देत असतात. निवांतपणे खिडकीत बसून कोसळणारा पाऊस पाहताना जर आपल्यासोबत आपला परिवार असेल, तर कधी आपल्यासोबत आपल्या प्रिय मैत्रिणी असतील, यासोबत अगदी निवांतपणाचे काही क्षण असतील, सोबतच वाफाळलेला चहा आणि गरमागरम मिरची भजी, बटाटा भजी, कांदी भजी असतील तर आयुष्यातली ही खूप मौल्यवान वेळ असेल असं तर म्हणावंच लागेल, ज्या क्षणाला आपण क्वालिटी टाइम असं म्हणू शकतो. आणि मैत्रिणींनो, या धावपळीच्या जीवनात जबाबदाऱ्या सांभाळताना, अनेक कर्तव्य पार पाडताना ज्या त्यावेळी वेळ काढून असे क्षण अनुभवणं हे खूप गरजेचं असतं आणि यालाच तर जीवन म्हणायचं असतं. प्रत्येक अडचणी, प्रत्येक वाईट अनुभव या धोधो बरसणाऱ्या पाण्याबरोबर वाहून जाऊ देणं हे सुद्धा आनंदमयी जीवनाचं सूत्र म्हणावं लागेल.

मैत्रिणींनो, जेव्हा हा वरुण राजा प्रतीक्षा करायला लावतो ना, तेव्हा मात्र शेतीचं नुकसान होतं एवढंच नाही तर जनावरांना चारा पाणी कमी पडतो. गावागावातून पाण्याची टंचाई जाणवायला लागते. महिलांना लहान मुलांना अगदी लांब लांब पर्यंत पाण्यासाठी पायपीट करावी लागते असं चित्र या पावसाअभावी आपल्याला बघायला मिळतं. कधी कधी तर जनावरांवर उपासमारीची वेळ येते, अन्नधान्याचं उत्पन्न घटतं आणि महागाई वाढत जाते. सर्वसामान्याचं जीवन कठीण बनतं. या पावसाचं वेळेवर न येणं म्हणजे निसर्गाचा कठोर कोपच म्हणावा लागेल. कितीतरी पक्षी वन्य प्राणी पाण्याच्या शोधात भटकतात. पाऊस वेळेवर न येणं म्हणजे तो फक्त पाण्याचा अभाव नसतो तर माणसाची स्वप्न आशा नियोजन हे सगळं विस्कळीत होतं. हा पाऊस कधी कधी वाट बघायला लावतो पण कधी कधी इतका बरसतो की थांबायचं नावच घेत नाही. सुरुवातीला या पावसाच्या सरी आनंद देतात पण जेव्हा याचं रूप पालटलेलं दिसतं तेव्हा मात्र आनंदाचं रूपांतर भीतीत होतं. विजांचा कडकडाट आणि पावसाच्या न थांबणाऱ्या सरी यामुळे नद्या नाले रस्ते सगळीकडं पाणीच पाणी होतं. अनेक गावांभोवती तर पाण्याचा वेढा निर्माण होतो. कष्टानं उभारलेलं शेतातलं पीक पाण्याखाली काढलं जातं. जनावरे पक्षी निरपराध जीव संकटात सापडतात. पण अशा वेळी मात्र आपण सतर्क राहणं एकमेकांना मदतीचा हात देणं माणुसकीची भावना जपणं गरजेचं असतं. अति पाऊस असेल तर प्रवासाला न जाणं पर्यटन स्थळी न जाणं फोटोंचा मोह टाळणं या गोष्टी करायला हव्यात. मैत्रिणींनो, आपण बघत असतो हा पाऊस कधी उशिरा येतो तर कधी जास्त येतो. यामागचं नेमकं कारण म्हणजे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल. विकासाच्या नावानं जंगल तोड व्हायला लागली. यामुळं निसर्गाचं चक्र जणू विस्कळीत होत आहे. संतुलित पर्यावरण राखणं हा तर खरं आपल्या अस्तित्वाचा संपूर्ण प्राणी मात्राच्या अस्तित्वाचा श्वास आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पाणी साठवणं पाण्याचा पुनर्वापर करणं झाडं लावून त्यांचं संगोपन करणं प्लास्टिकचा कमी वापर करणं या सगळ्या लहान लहान वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम मात्र खूप मोठा सकारात्मक दिसणार आहे. या निसर्गाचं आपण संरक्षण केलं तर निसर्ग भविष्यात आपलं संरक्षण करेल ही गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे. आणि आपल्याला हवा हवासा वाटणारा पाऊस वाट न बघायला लावता वेळेवर बरसेल. मैत्रिणींनो, या पावसाळ्यात पावसानं दमदार हजेरी मात्र लावली पण तो सध्या कुठल्या तरी गावाला गेला असावा असं वाटतंय. कारण आता सगळ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे पण हा पाऊस वेळेवर नक्कीच येईल अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.

कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आली आहे, तेव्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आणि एक नवीन आशय घेऊन. तोपर्यंत मी वैशाली आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण स्वयंसिद्धा या कार्यक्रमात गंध पावसाचा हा विशेष कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन वैशाली महामुनी यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ಬಲಸಾಗರ ಭಾರತ ಹೋವು.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात. प्रादेशिक बातमीपत्र.

कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिविक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्तता झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 टीएमसी साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5 ते 6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांगवारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12 ते 15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा PPP तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% पेक्षा कमी पाऊस.

0: श्रोतेहो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती। या स्थितीनं यावर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय। याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत। श्रोते हो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता। पण उशिरा का होईना, मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता। पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय। एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीसं चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही। याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारणमीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे।
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे, याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे। त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये यावर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय। हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं। ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही, आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही। त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला, त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला। पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाटमाथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला। इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पाऊस आहे। त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे। विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे। हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्यावर्षी आहे। याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं, म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा एल निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो। मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय। पण यावर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक, तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं। पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये, हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित। आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत, विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो। आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये, शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे। हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे। त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची, तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल। याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे 2 महिने आहेत त्या 2 महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल।

0: आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल, पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत, हेच म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
2: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो, पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसतंय ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे, हे जे ढग आहेत, हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत, ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखं वातावरण निरासेल आता दिसत असेल तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं? तर मंडळी ह्याच्यामध्ये बघा, एक सगळंभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस, DSR, म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड, म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल, म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल तेवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये, आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस, म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं? तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये, साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीनमध्ये भात टाकायचं, भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल? तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी, म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत, कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं? तर एक लवकर होणारी जात निवडलीत, लवकर होणारी जात हँडपुश सीडरच्या सहाय्याने तुम्ही ती तोकडणी करायची, म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोर फॅन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची, म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये, म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय? तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून जे राहिलेला खालचा चूड असतो त्याच्यामधून 5-7 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात, बाहेर येतात. आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो. त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे खुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRT चा तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील

0: असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
1: आपल्याला माहिती आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे, त्यातल्या त्यात आपले जे मुख्य पिक आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पावसानं, तर अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः एक दोन गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल तर आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकांमध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक ते पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः त्यामध्ये अंतर्मुख मशागतीचे कामं करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसते पाऊस येण्याची शक्यता, तर अशा प्रकारची काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही. आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचं आहे. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी गेलात विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे. फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः तणाचं आणि कचरा काढून टाकावा, साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी आहे त्याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे इकडला पश्चिम विदर्भामध्ये, तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला एग्रिकल्चर ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचंय. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे, इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये तिथे रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे कामं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस झाल्यामुळे यावर्षी काय झालं की तिथं रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन्स आहेत तिथं रोपेचं आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निम्न गारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्या खालोखाल आपल्याला ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याची अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस नसल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टाळतो आपण. तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभा आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
0: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची. इतकंच श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर, निवेदन राजश्री आकाशे.

0: मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: श्रोते हो, आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: नमस्कार मंडळी. मंडळी, किसानवाणी या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ शके 1948, अर्थात 14 जुलै 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आंबा बागेची लागवड आणि उत्तम व्यवस्थापन याविषयी. महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कारानं सन्मानित धाराशिव येथील प्रगतिशील महिला शेतकरी सौ प्रतिभा रामराव काळे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली ही मुलाखत. नमस्कार मंडळी. मंडळी, कष्टाची साथ, जिद्दीची वाट आणि मातीशी असलेली अतूट नाळ या बळावर अनेक शेतकरी आपल्या शेतीत यशाची नवी शिखर गाठत आहेत. विशेष आनंदाची बाब म्हणजे आज महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत आणि आपल्या कर्तृत्वानं शेती क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करत आहेत. आज आपण अशाच एका कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. आंबा बागेचं उत्कृष्ट नियोजन, मेहनत, चिकाटी आणि आधुनिक शेतीचा योग्य अवलंब यांच्या बळावर त्यांनी आपल्या शेतीला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नुकताच त्यांना राज्य शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्या आहेत सौ प्रतिभा रामराव काळे. आज आपण किसानवाणी कार्यक्रमात त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या यशाचं रहस्य जाणून घेऊयात. ताई, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार.
3: नमस्कार.
2: तर सुरुवातीला मला तुमच्या बालपणाविषयी थोडं सांगा की आपलं बालपण कसं गेलं?
3: माझं बालपण खेड्यामध्येच गेलं. म्हणजे माझं जरी माहेर खेड्यातील असलं तरी माझे वडील म्हणजे सुधारक शेतकरी होते. सुधारक आणि सुसंस्कृत, त्यामुळे म्हणजे घरात तसं वातावरण सगळं आमचं सुशिक्षित होतं वातावरण. ते शेती खूप चांगल्या पद्धतीने करायची. त्यामुळे 1972 माझ्या वडिलांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यपालाच्या हस्ते मिळाला.
2: अरे वा.
3: राज्यपालाच्या हस्ते पुरस्कार आणि 10 वेळेचं सुवर्ण पदक त्या काळात मिळालं.
2: 1972
3: अलियावर्जंग राज्यपाल होते, त्यांच्या हस्ते मिळालं होतं. मग त्यामुळे आम्हाला म्हणजे शेतीची आणि हे म्हणजे असे राजकारणी लोकांची ह्यांची म्हणजे पूर्वीपासून मला माहेर पासूनच म्हणजे माहिती. मग मी 7वीपर्यंत गावी शाळेत गेले. नंतर मग 7वी ते मॅट्रिक 3 वर्ष अभ्यास करून मी मॅट्रिक काढली.
2: म्हणजे घरच्या घरी अभ्यास करून 10वी झाला.
3: 10वी झाली
2: त्यावेळी मॅट्रिक म्हणायचे.
3: मॅट्रिक म्हणायची नाही, परंतु माझ्या वडिलांनी मला म्हणजे असं खूप वेड होतं म्हणजे वाचनाचं किंवा ह्याचं. मग त्यांनी आवड ओळखून एक शास्त्री आमच्या माहेरी यायची शिकवायला. मी संस्कृतच्या विशारद परीक्षा म्हणजे संस्कृतची विशारद एक दिली, ती मला वाटतं ती 5वी परीक्षा विशारद ती दिली. आणि नंतर मग

0: मी संस्कृत विद्यावाचक होते, हिंदी आणि संस्कृत.
1: अरे वा, कुठल्या साली झालंय तुमचं सगळं शिक्षण वगैरे?
0: शिक्षण माझं विद्यावाचक मी 63 झाली.
1: 63? अरे बापरे. हा,
0: आणि माझं लग्न पण 63 झालं. म्हणजे आम्ही वारकरी असल्यामुळं, म्हणजे आमच्याकडे असं म्हणजे
1: वारकरी घराणं,
0: वारकरी घराणं होता. मग त्यामुळे म्हणजे असं वाटायचं की म्हणजे आपल्याला पण वारकरी घराण्याचं म्हणजे
1: लग्न
0: व्हावं. हो
1: हो.
0: मग माझ्या वडिलांनी तसं पाहून योग्य म्हणून माझं लग्न करून दिलं. आणि पोरीपासून शेतीची आवड असल्यामुळं ते माझे मिस्टर सर्व्हिस मध्ये होते, त्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही. सासरी पण माझ्या शेती आहे, एकत्र कुटुंब होतं आमचं. म्हणजे माझे सासरे दीर शेती करायचे.
1: माहेरी तुमच्या शेती होती सांगितलं, पण तुम्ही कधी गेलात का शेतात माहेरी?
0: जायचं ना आम्ही हुरडा खायला, गुराळाला, असं म्हणजे असं जायचं ना वेळामोशाला. अगर हिरवी काही असलं पाहायचं तर जायचं.
1: माहेरचं गाव कुठलं आपलं?
0: बोर्डा,
1: कळंब
0: तालुक्यातील बोर्डा.
1: पण काम कधी केलं नाही ना शेतात तुम्ही माहेरी?
0: नाही कधी
1: केलं. मग सासरी आल्यानंतर?
0: सासरच्या माणसाने मला खूप सांभाळलं. माझे जाऊ बाई ते शेतात जायच्या, सासूबाई, पण मला त्यांनी नाही कधी म्हणजे असं म्हणजे सांभाळलं मला खूप. तिथं पण जायचं आम्ही, हुरडा खायला जायचं किंवा असं हे करायला जायचं, परंतु प्रत्यक्ष असं सुरुवातीच्या काळात. मग माझे मिस्टर सर्व्हिस करत असल्यामुळं त्यांना खूप वेळ नाद आहे शेतीचा. म्हणजे त्यांनी लहानपणी सगळं शेतीत काम केलं, त्यांना सगळं इथं शेतातलं. परंतु मग ते गॅप पडला ना मध्ये
1: सर्व्हिस
0: सर्व्हिसमुळं. आणि जेव्हा रिटायर झाले सर्व्हिस मधून, इथं धाराशिवला दशरथ तांबळे कृषी अध्यक्ष म्हणून आले, ते आमच्या गावचेच आहेत ते. मग त्यांनी यांना सांगितलं की आमची जमीन म्हणजे अशी मारणार नाही, की तुम्ही आता ह्या जमीन दुसरं काही घेऊ नका आणि तुम्ही आंबा फळबाग लावा. मग माझ्या मुलांना आणि त्यांनी ऐकलं ते. मग पाण्याची सोय नव्हती, समाईक विहीर होती, पाण्याची सोय नसल्यामुळं एक बोर घेतले आम्ही.
1: आणि शेती किती एकर होती तुमची?
0: 25 आमच्या ह्याच्याला 25 शेती.
1: आणि सगळी माळरान शेती?
0: म्हणजे थोडी तशी थोडी तशी. आणि मग ते फळबाग लावायला सुरुवात केली. मग त्यासाठी खड्डे वगैरे खोदणं, खड्डे भरणं, ते पुन्हा त्याच्यामध्ये सल्फेट टाकणं.
1: तुम्ही स्वतः गेलात का ते काम?
0: मग आम्ही दोघं पण तिथे जायचं ना, जायचं. मग तेव्हा मग गावात राहायचं, मग गावातून मग जायचं शेताकडं. तेव्हा काय आम्ही घर वगैरे नव्हतं बांधलेलं.
1: आणि कोणत्या जातीचे आंब्याची लागवड केली बरं तुम्ही?
0: आम्ही सिराडोनची मुंदडा नर्सरी, तिथून आंबे मागवले, 300 रोप आणले. ते 300 रोप आणला, मग 300 खड्डे खोदून ते खड्डे भरले आणि आंबे लावले. लावल्यानंतर मग पुन्हा परत दुसऱ्या वर्षी, म्हणजे बोरला पण पाणी चांगलं होतं,
1: बोर घेतल्यानंतर.
0: हा, बोर घेतलं ना. मग दुसऱ्या वर्षी परत आणखी दुसरा प्लॉट तयार केला, 270 झाडाचा. असं एक वर्ष गेलं, परत तिसऱ्या वर्षी आणखी दुसरी बोर घेतली आणि 2 प्लॉट तयार केले.
1: म्हणजे हळूहळू आंब्याची लागवड
0: लागवड. तसं आमची दुसरी इकडं खरी पिकं असायची, खरी पाणी ह्याची, परंतु म्हणजे विशेष लक्ष आम्ही आंब्यावर केंद्रित केलं. मग सरकारी योजनेप्रमाणे पॅक हाऊस आम्हाला मंजूर झालं, पॅक हाऊस बांधकाम केलं. त्याच्यामध्ये मग आमच्या हे आम्ही आमचं स्वतःचं हे करून आणखी परत मोठं केलं, असं झालं ते. पुन्हा पाण्याची कमतरता भासाली म्हणून 35x35 शेततळ घेतलं, 60,000 लिटर पाणी क्षमतेचं.
1: अरे वा, खूप मोठं झालं,
0: खूप मोठं शेततळ ते. मग ते शेततळ केल्यानंतर मग पाण्याची काही कमतरता भासली नाही. मग त्याच्याकडे पण वेळू लावले, त्या खूप मोठं तळ येते.
1: विळू का बरं लावले शेततळ?
0: त्या विळूमुळे काय होतं म्हणे, तो जो वारा येतो तो वारा आडतो म्हणे. कारण आमच्या डोंगराच्या पायच्यात आमची शेती ना, तो वारा आडतो. त्यामुळं मग
1: विळू
0: लावले, म्हणजे शेतकी खात्या सल्ल्यानच लावले आम्ही विळू. आणि आंब्या बरोबरच दुसरी पण माझ्या बरीच झाडे इथं.
1: कशाचे आहेत ते?
0: चिंच, नारळ, सीताफळ, शेवगा, पुन्हा लिंबू आहे, बोरीची झाडं आहेत.
1: प्रतिभाताई, तुमच्याकडे भरपूर फळाची झाडं आहेत.
0: त्याचप्रमाणे जरबेर आहे, गुलाब, म्हणजे आम्ही पण ती शोभेसाठी लावलाय.
1: म्हणजे फुलांची लागवड केली?
0: जरबेरा, गुलाब, मोगरा, पण परसबाग, परसबाग करून त्याचा मी भाजीपाला लावतो
1: सेंद्रिय पद्धतीने.
0: सेंद्रिय आणि माझी संपूर्ण शेती ऑर्गेनिक आहे, म्हणून मला म्हणजे पारितोषिक जे मिळालं ते सेंद्रिय शेतीचं मिळालंय मला.
1: खूप छान. मग सेंद्रिय शेती म्हटलं ताई की आपल्याला जनावरांची गरज पडते. मग तुम्ही जनावरही पाळलेत, काय आहे?
0: दोन बैल आहेत, 2 गायी, 1 गोरा, 1 काळवट, 6 जनावर आहेत माझ्याकडं. आणि 50 सांभाळणं होईना म्हणून 2 गाय आम्ही देऊन टाकल्या लोकांना.

0: कारण लेबर प्रॉब्लेम खूप येतो खेड्यामध्ये, खूप लेबर प्रॉब्लेम आहे.
1: महत्वाची अडचण शेतकऱ्यांसाठी काय असेल? मजुराची टंचाई. मग शेणखत ते सगळं घरच्या घरीच?
0: हा, शेणखत घरच्या घरी करतो. परत गोबर गॅस आहे आमचा, गोबर गॅसवर मग स्वयंपाक होतो आमचा. हे असते ना, ती खताला वापरतात, ती
1: स्लरी
0: सरी खताला वापरता येते.
1: सेंद्रिय शेतीचा फायदा तर नक्कीच होतो, थोडा वेळ लागतो उत्पन्न मिळायला, पण एकदा सुरू झालं की मग चांगलंच.
0: काय होतं, सेंद्रिय शेती करायचा आमचा उद्देश काय होता की म्हणजे आपल्या मुलांना आपल्याला म्हणजे फळे सकस मिळावे, धान्य पण सकस मिळावं. आणि माझ्याकडे ज्या गायी आहेत ना, त्या गायी गावरान गायी आहेत.
1: अरे वा,
0: म्हणजे दूध पण चांगलं मिळावं. कारण पैसा म्हणजे पैशासाठी नाही करायचं, फक्त आपल्या कुटुंबासाठी सगळ्यासाठी करायचं.
1: याचा फायदाही होतो ताई की सेंद्रिय पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला दवाखान्याची
0: त्रास होत नाही ना,
1: जास्त आजार वाढत नाहीत. आणि शरीरासाठी सेंद्रिय पदार्थ कधीही चांगले
0: असतात.
1: तर तुम्ही बागेविषयी सांगितलं, आंबा बागेविषयी. आता सध्या किती एकर आंब्याची बाग आहे तुमच्याकडे?
0: माझी आंबा बाग 10 एकर आहे.
1: पूर्ण ऑर्गॅनिक आहे?
0: ऑर्गॅनिक, संपूर्ण माझी म्हणजे शेतीचा ऑर्गॅनिक आहे माझी. म्हणजे पिकाला पण वापरत नाही आम्ही, म्हणजे पीक नाही जरी आलं, फक्त आमच्या खाण्यापुरतं जरी आलं तरी बस झालं. म्हणजे गहू, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग खाण्यापुरतं आलं तरी बस झालं.
1: सगळंच खाण्यापुरतं, गहू, ज्वारी हे आपल्या आपल्या
0: घरच्यापुरतं.
1: पण आंबा बागेचं आता कीड व्यवस्थापन असते, त्याचं रोग नियंत्रण करावं लागतं, मग त्याचं कोण बघतं सगळं?
0: मग आम्ही शेतामध्येच राहतो ना.
1: हा हा, सगळं तुम्हीच बघता?
0: आम्हीच बघतो. आणि ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचं खूप सहकार्य आहे. कारण म्हणजे काय होतं, शेतकऱ्याला लाईट म्हणजे पहाट रात्री कधी पण येते, घरी झोपलेले असतात. माझे मिस्टर उठतात 4 वाजता बोर चालू करतात.
1: अरे बापरे, त्यांचं वय किती आहे?
0: त्यांचं वय 86 संपलं, 87 लागलं.
1: आणि
0: माझं मी 81 पदार्पण केलंय मी.
1: अरे बापरे, खरंच तरुण शेतकऱ्यांनी तुमचा आदर्श घेण्यासारखं आहे. ताई, हवामानात तर आता सारखं बदल होत आहे, मग आंबा उत्पादनावर हवामान बदलाचा काही परिणाम होतो का?
0: गतवर्षी खूपच परिणाम झाला हवामानाचा. कारण म्हणजे एक तर तौर उशिरा लागला, उशिरा लागल्यामुळे फळ उशिरा. त्यामध्ये मार्च एप्रिल मध्ये इतकं सोसाट वारं आणि गारा,
1: तौर गळाला,
0: वाऱ्यामुळे तौर गळाला. आणि जो आंबा चिटकून राहिला तो गारपिटीमध्ये गेला, आणि जो टिकला ना त्याला सगळी डाग पडली, दागिरा आंबा. म्हणजे माझ्या 10 एकर बागेचा म्हणजे इतकं नुकसान झालं, त्या मजुराचा सुद्धा खर्च निघाला नाही. काय करायचं
1: मग शेतकऱ्याला? तर ते तर सहन करावंच लागतं, एखाद्या वर्षी फायदा, एखाद्या वर्षी तोटा. आणि कसं, काळी आई थोडं तरी उत्पन्न देते. आंबा बागेनं जरी त्या वर्षी आपल्याला पैसा नाही दिला तरी तुमचे चिंचाचे, नारळाचे, सीताफळाचे झाडं आहेतच म्हणतात, त्याचं सगळं कोण बघतं?
0: आणि हे बघतात ना माझे मिस्टर बघतात सगळं. ताई रोज सकाळी फिरायची सगळ्या शेताला, 25 एकर शेतात तळ्यापासून फिरतात ते. सकाळी 5 उठून चहा घेतात आणि 1 राऊंड तळ्यापासून सगळ्या शेताला मारतात.
1: मला आता तुमच्या दोघांचंही हे वयानुसार शेतीची आवड पाहता एक प्रश्न विचारावा वाटला की आजच्या तरुणांनी आणि महिलांनी शेतीकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहावं आणि कसं पाहावं, काय सांगाल?
0: मला काय वाटतं, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता, कारण तरुण असल्यामुळे ते काम करू शकतात ना शेतामध्ये. आम्ही वयस्कर आहे तर आम्हाला होत नाही, परंतु तरुणांनी आपल्या शेतीवर जर लक्ष दिलं तर काळी आई आपल्याला कधीच हे करत नाही, निराश करत नाही,
1: निराश करत.
0: आणि सरकारने एवढ्या योजना राबवल्यात बरं का, त्याचा फायदा घ्यायचा. आणि महिलांनी पण नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतीत हे करायचं.
1: आणि आहे की महिला शेतीत असेल तरच शेतीची सुधारणा आहे. 80% काम शेतात महिलाच करते. ताई, शेतीत यशस्वी व्हायचं असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, तुमचं काय म्हणणं आहे?
0: शेतीमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळच्या वेळेला नांगरणी, खुरपणी, फवारणी जे असं ना ते वेळच्या वेळेला करायला पाहिजे. वेळ चुकली की काहीच होत नाही.
1: शेती म्हटलं की वेळेचं नियोजन यायला
0: करायला पाहिजे,
1: महत्वाचं.
0: आणि लोक काय करतात म्हणजे सध्या समाज नोकरी म्हणलं की 10 ते 5 आणि शेती म्हणलं म्हणायला गेली तेव्हा मग हे नाही जमणार ना. मग त्यामुळे शेतकरी म्हणजे शेती जी तोट्यात जाते त्याच्या पाठीमागचं हे
1: वेळेचं नियोजन,
0: वेळेचं नियोजन नसतं. पण असं म्हणजे काय केलं केलं, नाही नाही केलं.
1: खुरपायला जेव्हा येईल तेव्हा खुरपावंच
0: लागायला पाहिजे, पेरणीच्या वेळेस पेरणी करायला पाहिजे, फवारणीच्या वेळेस फवारणी करायला पाहिजे. हे जर सगळं केलं ना तर शेती कधीही तोट्यात जाणार नाही.
1: आणि शेती म्हटलं की आजचं काम उद्या ढकलून

0: चालत नाही.
1: ताई, नुकतंच आपल्याला राज्य शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला आहे, तर हा क्षण आपल्यासाठी किती महत्वाचा होता बरं?
0: म्हणजे 20 वर्ष आम्ही जी शेती म्हणजे राबलो ना, म्हणजे रात्रंदिवस रक्ताचं पाणी
1: हो,
0: म्हणजे मी शेती माझ्या मिस्टरांनी खूप केलं बरं का, मग त्याच परमेश्वरानं नोंद घेतली आणि पुन्हा शासनानं नोंद घेतली.
1: अरे वा,
0: असं मला वाटतं. हा राज्य शासनाचा पुरस्कार हा सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मुंबई इथं मिळाला. सरकारने सगळी सोय केली, परंतु मला तिथं गेल्यानंतर म्हणजे इतकी व्यवस्था त्यांनी सुंदर केली, 92 वाजवत नगर शेतकऱ्यांना.
1: अरे वा,
0: हे फुलं उधळली, औक्षण केलं आणि मग आमच्या नंबर प्रमाणे आम्हाला बसवलं. म्हणजे माझे चारही मुलं माझ्या बरोबर होते, सोबत होते, मी त्यामुळे त्यांना पण पाहायला मिळालं पोरांना पण. आणि तिथलं वातावरण म्हणजे मी म्हणलं न भूतो न भविष्यते असं सांगण्यासारखा सोहळा झाला. त्यामुळे सगळ्या आमच्या घरातला सगळ्या परिवाराला आनंद झाला, पाहुण्या रावळ्याला सगळ्याला आनंद झाला की तू केलं ताई, कष्ट मिळालं, हे तुला फळ मिळालं, फळ मिळालं.
1: हा पुरस्कार तुम्हाला मिळाल्याबद्दल खरं तर आपल्या गावाचं सुद्धा मोठेपण असतं ना, गावातल्यांना धाराशिव मधल्या नागरिकांना आनंदच असतो की आपल्या गावातल्या एक महिला.
0: बातम्या आल्या ना बरं धाराशिवच्या लेकीनं म्हणजे असं केलं, माझ्या महाराच्या पण लोकांना खूप आनंद झाला सगळ्यांनाच, म्हणजे
1: छान
0: आमच्या गावाकडच्या लोकांना सगळ्यात म्हणजे आनंद.
1: छान. या यशामाग तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं म्हणजे आपल्या मुलांचं हे सहकार्य लाभलं का? आता मिस्टरांचं तर लाभलंय म्हणून तुम्ही सांगितलं.
0: माझी दोन्ही मुलं खूप सहकार्य करतात, म्हणजे आर्थिक पण करतात, सगळं सहकार्य करतात. कारण शेती आर्थिक शिवाय शेतीच होऊ शकत. एक गट ठेवायचं म्हणतात 1.5 लाख रुपये जातात,
1: हो
0: माझ्याकडे 3 गडी येतात,
1: हो
0: मग शेतामध्ये कसं
1: आर्थिक गुंतवणूक करावीच लागते. मग तुम्हाला मुलं किती येत?
0: मला 2 मुलं आणि 2 मुली.
1: हा, काय करतात ते?
0: मोठा मुलगा MIDC मध्ये, त्याचं स्वतःच हे गॅरेज आहे, त्याची बायको सिव्हिल इंजिनियर आहे मोठ्या मुलाची, आणि त्याचा मुलगा पण MEE इंजिनियर आहे, त्याची सून पण आहे म्हणजे सुशिक्षित.
1: म्हणजे तुम्हाला नातसून पण आली?
0: नातसून पण आली आहे मला. आणि दुसरा मुलगा नितीन काळे, तो राजकारणामध्ये असतो.
1: आणि त्या सुनबाई
0: ती डॉक्टर आहे.
1: डॉक्टर आहेत का?
0: त्याचा मुलगा ह्याला दिलेला असतो तो. आणि दोन्ही मुलं राजकारण आहे, हा राजकारण करतो, तो समाजकारण करतो. मोठा मुलगा पुन्हा बरं का, तो सचिव आहे रोटरीचा, लघु उद्योग भारतीचा अध्यक्ष आहे, पण आणखी असं 2-3 ह्याच्यावर तो
1: आहे मोठा पदावर कार्यरत.
0: धाकटा पण म्हणजे तो त्यानं संपूर्ण वेळ राजकारणासाठी धाकटा माझा. आता 7 जिल्ह्याचा मुख्य तो, महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या 7 जिल्ह्याचा मुख्य.
1: आणि ताई, तुमच्या दोन्ही सुना सुशिक्षित आहेत. तर ताई, आता तुम्ही आपण मगाशी बोलताना सांगितलं होतं की छोटी मुलगी सुद्धा MSc झाली आहे, मग आता तुमच्या मुली काय करतात, कुठं दिले त्यांना?
0: म्हणजे या दोन्ही मुली सध्या मुंबईला आहे आणि पुण्याला आहे, त्यांची म्हणजे इथं दिलेली गावं आहेत मराठवाड्यामध्ये, परंतु ते स्थायी खेळा मुंबई पुण्याला. मग मोठी मुलगी जी आहे ना ती LLB MEE LLB मोठी मुलगी.
1: अरे वा,
0: तिचे म्हणजे मिस्टर डेप्युटी म्हणून त्याचा निवृत्त झालेत. तिची मुलगी पॅरिसला शिकून आली, तिची मुलगी पॅरिसला होती शिकायला इंजिनियर, आणि मुलगा MBA झाला तिचा.
1: बापरे.
0: आणि धाकटी मुलगी, तिला फक्त एकच मुलगी, जावई फॉरेन रिटर्न MTech आहेत धाकट्या मुलीचे, ते मुंबईलाच आहेत.
1: खूप छान. म्हणजे तुमची संपूर्ण फॅमिली सुशिक्षित आहे.
0: तिची मुलगी लंडनला शिकायला होती, त्या आता आली परत.
1: तुमच्याकडे एवढे आंबे आहेत, तर त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करता?
0: आंबे जे आमच्याकडे येतात ना, प्रतवारी करतो आम्ही. मग माझे आंबे म्हणजे दिल्लीला पण जातात आम्ही, नातवासाठी दिल्लीला आंबे ह्यानं पाठवतो प्लेननं. पण त्यात उत्पन्न किंवा पैसा घ्यावा असं म्हणून काही नाही, सगळे खातात, पाहुणरावळे खातात, वानवळा देतो सगळ्या पाहुण्यांना.
1: ताई, शेती आणि शेतकरी म्हटलं की वानवळा नक्कीच येतो.
0: म्हणजे दानात फक्त शेतकऱ्याजवळच असते.
1: ताई, शेतीचं तर तुम्हाला आवड आहेच, पण शेतीशिवाय आता तुम्ही वाचनाचंही सांगितलं, तर छंद कुठलेत?
0: मला वाचन खूप आवडतं, आणि त्यात म्हणजे विशेष म्हणजे धार्मिक ग्रंथ आवडतात, किंवा आणि काय की म्हणजे मला असे सदाचारी व्यक्ती किंवा सुशिक्षित, बरं का, मला म्हणजे त्याबद्दल खूप आदर वाटतो. पण भजनाची आवड आहे मला,
1: भजनाची
0: पण आवड आहे. आणि पुस्तकांमध्ये म्हणतो मी सुधा मूर्तीची पुस्तकं वाचते, मला खूप आवडतात
1: सुधा मूर्ती. अरे वा,
0: माझ्या घरी खूप मोठं वाचणं आहे, माझ्या मुलाला सगळ्यांना आवड आहे आमच्या घरी वाचनाची.
1: हा,
0: सगळ्यांना, त्या मोठ्या मुलाच्याकडे लायब्ररी आहे स्वतःची. आमच्या

0: कर बाजा में दाटे मुला कर लायब्ररी स्वतःची स्वतः लायब्ररी जमत्या म्हणजे चारी चारी मुलं खूप वाचतात.
1: छान. आणि वाचाल तर वाचाल असं म्हटलेलंच आहे. ताई आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला भजनाची आवड आहे, मग एखादं भजन आपल्या श्रोत्यांसाठी ऐकवाल का?

0: खूप छान, तुमचा आवाज पण छान आहे आणि एकदम गोड भजन म्हटलं. आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे वळतोय. तर शेवटी जाता जाता आपल्या महिला भगिनींसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी असा संदेश तुमच्या अनुभवातून काय द्याल?
1: मला सगळ्यांना सांगावं वाटतं की स्त्री आणि आपली भूमाता ह्या दोघी सृजनशील आहेत, म्हणजे त्यांच्यापासून उत्पत्ती होते.
0: हो,
1: स्त्रीपासून म्हणजे मुलाची होते आणि जमिनीपासून पिकांची होते.
0: हो,
1: उत्पत्ती दोघीमध्ये खूप साम्य आहे. आणि काय होतं की काळ्या मातीवर म्हणजे स्त्री जास्त प्रेम करते, पुरुष एवढा करत नाही, स्त्री जास्त करते. कारण तिचं जास्त लक्ष असतं ना काय ह्याच्यावर, काळ्या मातीवर माळवं लावील, काहीतरी करल बरं का, पण जनावरचं दूध काढल विकल म्हणजे जनावर पण शेतीवर जगतात ना. मग त्यामुळं म्हणजे स्त्री जास्त शेती हे करते मला वाटतं, पुरुष करतात परंतु
0: जास्त हे
1: करते. प्रॅक्टिकली स्त्री वागते.
0: हो,
1: आपण निसर्गावर प्रेम करायला शिकलं पाहिजे असं स्त्री म्हणते. निसर्ग आपल्याला भरभरून देतो.
0: हो,
1: जर आपण बँकेत गेलो तर 6 वर्ष लागतात दाम दुप्पट, 100 रुपये ठेवतो त्यात 200 रुपये
0: व्हायला
1: 6. परंतु तसं नाही शेतीचं. आपण जर धान्य पेरलं ना, बी पेरलं, एका बियाचे 100 दाणे 4 महिन्यात होतात.
0: हो,
1: मग किती हे म्हणजे
0: फायदा आहे,
1: किती फायदा आहे. मग काय केलं पाहिजे लोकांनी, तर निदान माझ्या मते तर तरुणांनी तर त्यांनी शेतीकडे जर लक्ष द्यायला पाहिजे आणि पुरुषांनी सुद्धा आपल्या अर्धांगिणीला सहकार्य करायला पाहिजे. नवरीशाही न दाखवता बरं का, नवरीशाही न दाखवता आपल्या अर्धांगिणीला सहकार्य करायला पाहिजे. दोघांनी मिळून शेती केली तर आपला भारत देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. हाच माझा संदेश सगळ्यांना.
0: खूप छान संदेश आणि तुमचे अनुभव आपल्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना सांगितलेत. ताई, आकाशवाणीत येऊन आपण एवढी छान माहिती अनुभव सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण आंबा बागेची लागवड आणि उत्तम व्यवस्थापन याविषयी महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित धाराशिव येथील प्रगतिशील महिला शेतकरी सौ प्रतिभा रामराव काळे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
3: पुतला बोल रहे
2: हैं? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
3: परम तो सभी डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.

0: मिट्टी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती।
1: मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 15 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज। मंडळी, उद्या 3 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। उद्याचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं राहील। उद्या आकाशाची स्थिती ढगाळ असेल। सकाळची सापेक्ष आर्द्रता 78% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 66% एवढी राहील। आणि मंडळी, उद्या वारा ताशी 23 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे। तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 15 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज। बरं आहे तर मंडळी, यासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते। पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

श्रोतेहो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.

0: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
1: श्रुतीहो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।

0: चांदला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
1: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल. 1 जुलै पासून चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
2: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
3: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर.

श्रोते हो, आज रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल शिवशक्ती आराधी मंडळ मस्सा खंडेश्वर तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी. तर ऐकायला विसरू नका, आज रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: श्रोते हो, चर्चा, मुलाखती आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित होणाऱ्या अनेकविध विषयांचा मागोवा घेणारा हिंदी कार्यक्रम दर्पण दर्पण दर्पण दर्पण। तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम दर्पण दर शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
1: शून्य कचरा आपला भारत होईल हसरा। ठेवू परिसर स्वच्छ, वातावरण राहील मस्त। कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू। संत गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाना तंत्र।
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा। रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल।

0: सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऍश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ऍश इन इकॉनॉमिक वे सिमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवडाभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले.

0: हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरीविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी हुरमुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान हुरमुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर 29 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून हुरमुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस

0: पीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: चाटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
2: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
3: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत

0: यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
1: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSE सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 81.
2: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
3: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया शिवशक्ती आराधी मंडळ मस्सा खंडेश्वरी तालुका कळंबी यांनी गायलेली देवीची गाणी.

0: आत्ताच आपण शिवशक्ती आराधी मंडळ मस्सा खंडेश्वरी तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी ऐकलीत. याबरोबरच लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: विविध भारती है राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन.

0: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी पत्रगीता कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी प्रतीक्षा माने आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे. बीड येथून रणजितकुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांच्यासमवेत दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि बी आर जैन यांना ऐकायचं आहे सर्जा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील नाधो महानोर यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे आणि आकाश कुमार यांचं. यांना ऐकायचं आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत. गायलं आहे आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील, राजदीप राशी, शीतल निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे यांचं यांना ऐकायचं आहे. तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत गायलं आहे उषा मंगेशकर यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया गोलमाल या चित्रपटातील वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत खुपटी तालुका नेवासा येथून बंडू लोहार पोपळगट, माया शिवांश, चंद्रकला पोपळगट, देवीदास पोपळगट यांच्यासमवेत भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, श्रावण अनिता बिडवे. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील हे पत्र आहे शिवनेरी नगर तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून संगीता अडगळे भारती प्रगती श्रावणी चव्हाण समस्त अडगळे आणि चव्हाण परिवार यांना ऐकायचं आहे. सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमातील हे पत्र आहे महादेवघाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सूरज ठाकूर, ज्योती ठाकूर आणि बाबू रेयांश ठाकूर यांचं. यांना ऐकायचं आहे सैराट या चित्रपटासाठी अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायला आहे अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपाद यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे आदर्शनगर मलोटेथून राज शर्मा, मीना शर्मा, योगेश शर्मा, मँडी शर्मा, सौरव शर्मा, शायना शर्मा आणि निवान शर्मा यांचं. यांना ऐकायचं आहे शिक्षणाच्या आईचा घोळ या चित्रपटातील अजित परब यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम पोस्ट बोरीखुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव डॉक्टर प्रशांत राजे जाधव जगुताई राजे जाधव साक्षीताई राजे जाधव संचित वायाळ प्रथमेश देशमुख स्वामी देशमुख प्रणाली देशमुख आणि सान्वी देशमुख यांना ऐकायचं आहे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.